0: അപ്പേ വൈനയെ പാടെ ഷോട്ടി കൊസ്കു ടിവി ബുക്കര ഇടിയോ നിക്കെ ഹത്താർ മാ സൗത
1: കൊച്ചെ ബരി ലൈലെ കൊസ്കു ടിവി ബുക്കനോനി ഭിട്ടി ആപ്നെ ടിവി ബിക്രിയോ അനി ബനൗനെ ജന ലാഗെ കൊടി ബനൗനെ പുക്കാ ഉലാട്ട ഓയിനെ
0: ചിന്ത സദര മുക്കാം ചോരിക്കോട് ബാട ചോരി ഘ്യാങ് ജാനെ ബാട്ടമാ രേക്കോ ആമ്രൈ ചൌധരി ഇലക്ട്രോനിക്സ് മാ ലൈ ജാന ത്യാ തിമ്രോ ബിഗ്രേക്കു ടിവി മാത്ര ഹൈന കി മൊബൈൽ ഘടി സബൈ പണി ആൽസണ് സക്കി ഗണ
1: त्यसो भए म पनि त्यतैतिर लागिहाल्छु नि होइन त
2: अब आउनुहोस् हाम्रै चौधरी इलेक्ट्रोनिक्समा 32 इन्चदेखि माथिको एलइडी किन्दा डिस्काउन्ट सितैमा
3: यहाँ फ्रिज डी फ्रिज एलइडी एलसीडी टिभी मोबाइल साउंड सिस्टम सुपथ मूल्य में पाउन का साथ ही सभी प्रकार का टीवी मोबाइल र अन्य इलेक्ट्रोनिक सामान मरमत गरिन्छ। इसका साथ ही विवाह गोष्ठी सेमिनार व्रत बन्ध र अन्य कार्यक्रम का लागि साउंड सिस्टम भाड़ा में पाइन्छ।
4: टीवी मोबाइल र अन्य इलेक्ट्रोनिक सामान मरमत करने ट्रेनिंग को सुविधा छ। इसमें विशेष करी 5 जना को समूह बनाएर आएमा 1 जनालाई छूट को व्यवस्था गरिएको छ।
5: प्रोप्राइटर नरेन्द्र चौधरी चौधरी इलेक्ट्रोनिक्स चरीकोट चरीख्याङ थप जानकारी का लागि सम्पर्क नम्बर 9844391042 र 9844061814।
2: दुलीखेल अस्पताल दुलखा